0: ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಕಾಸ್ಟ್ ಉನ್ನ ಕ್ರೂ ಅಬ್ಬಲಾಯರು ಮೀ ಇಂಡಿಯಾಗೆ ಹುನರ್ವೆರಿ ಬತಲ ಸಾಯಿ ಪಲ್ಲವಿ ಹಿಂದಿ ಸಿನಿಮಾಯ ತಾರಫಿ ಫಿಲ್ಮ್. ಏನ ಮೀರಾ ರಂಗನಾಥನ್ಗೆ ರೋಲ್ಗ ದಕ್ಕುವಾದಿ ಹುನರ್ವೆರಿ ಅಸರುಗದೆಟ್ಟಿನಕಿ ಮುಳಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ದಿರು. ಏನೇ ಕುಫೆನ್ನನಿ ಜುನೇದ್ ಖಾನ್. ಏನ ಕುಳೆಫವಣಿ ಒಫೀಸ್ ಮಾಹೌಲ್ಗ ಎವ್ವಸ್ ಮೀಹೆಗೆ ಸಮಾಲ್ ಕಣ್ಣುಲಿಬೆ ನಂವೆಸ್ ಎಹಾಮೆ ಹಿತ್ತಿರಿ ಐಟಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮೊಜಫೆ ಕಮವ್ವ ದಿನೇಶ್ ಟೀನೋಗೆ ರೋಲು. ಮಿಗೇತುರು ಎಮೀಹುಂಗೆ ಮುಸ್ಸಂದಿ ಅದೇ ಮಕರುವೆರಿ ಬೊಸ್ ನಕುಲ್ ಬಾಸಿನ್ಗೆ ರೋಲು ಕುಣಾಲ್ ಕಪೂರ್ ಫೆಣಗಿಂದೆ.
1: एक ही झूठ बोला है मैंने. मैं नकुल हूं, वरना मैं झूठ नहीं बोलता.
2: ऐसा नहीं हो सकता है. मैं क्यों एक शादीशुदा आदमी के साथ. आई एम नॉट अ होम ब्रेकर. प्लीज कह दो कि तुम झूठ बोल रहे हो.
1: झूठ नकुल ने तुमसे कहा कि अपनी बीवी के साथ खुश नहीं है, कि वो डिवोर्स ले रहा है. उसका ऐसा कोई इरादा नहीं था. था भी तो अब वो अपनी बीवी को नहीं छोड़ेगा क्योंकि वो प्रेग्नेंट है. ये बात भी उसने तुमसे छुपाई जो तुम्हें कल इसी ट्रिप पे पता चली. रितु नकुल को सरप्राइज करने अचानक आ गई. और
2: ये दो एक्स्ट्रा दिन में नकुल के साथ रुकने वाली थी,
1: पर उसे रितु को लेकर जाना पड़ा और तुम अकेली रह गई. तो तुम्हारी चिंता में मैं भी रुक गया.
2: ये सब नकुल मुझे बेवकूफ बना रहा था. और मैं
1: कल इसी बात को लेकर दिल टूटा था तुम्हारा, आज फिर से टूटा
0: है. फिल्म के डायरेक्शन के जिम्मा उफलाफनी सुनील पांडे. आमिर खान प्रोडक्शन के दशम उफेदे में फिल्म के मैगन वाहक बिनायफवनी मैजिकल रियलिज्म नोत हकीकता गुलिफवा आदिया खिलाफ कामे के मच्चा. डीनो की एतंग हरे वंदें मीरा दे के लोबी वमुं ऐमी है. नम इस मीरां एना की हिलमे विस्वनी कंप्यूटरें हलाकुमुं एकं हल्लुकुरं बेनुवा वागुतु एकनी. ಜಪಾನ ಕುರಿ ಆಫೀಸ್ ದತುರೆಗೆ ತೆರೆಗ ಮೀರಾಂಗ್ ಏನಾಗೆ ಲೋಬ್ವೆರಿಯ ನಕುಲುಗೆ ಮಕರುವೆರಿಕಂ ಫಳಾರಾ ಏಕಂಗೆ ಹಿತಾಮ್ಯಾಗ ದಿಮಾವಿ ಎಕ್ಸಿಡೆಂಟೆಗೆ ಸಬೊಂ ಟ್ರಾನ್ಸಿಯೆಂಟ್ ಗ್ಲೋಬಲ್ ಎಮ್ನೇಷಿಯಾ ಕಿಯಾ ಮದುನ್ನೂನಿ ನುಫೆನ್ನ ನಫ್ಸಾನಿ ಬೈಯೆ ಮೀರಾಯ ಮೆದುವೆರಿವೆ. ಮೀಗೆ ಸಬೊಂ ಏನಾಗೆ ಕೂರು ಮುದ್ದತುಗೆ ಹಂದಾಂತನ್ನೆತಿದೆ. ಮಿವಗುತುಗೆ ಬೇನುಂ ಹಿಫಾ ಡೀನೋ ಏನಾಯ್ಕಿ ಮೀರಾಗೆ ಲೋಬ್ವೆರಿಯಾ ಕಮಬ್ಬುಣೆ ಏನ ಕಪೂಲು ಕುರುವ. ಮೀ ಎಮ್ಮೆ ದುವಹೆಗ್ಗೆ ಲೋಯ್ಬೆ ನಂವೆಸ್ ಎದುವಸ್ ನಿಮುಮುಂ ಮೀರಾಗೆ ಹಂದಾನುಂ ಏನ ಮುಳಿ ಫೊಹೆವಿಗೆಂದಾನೆ ಕಂಗೆಂಗೇತಿ ಎಯ್ ಇಂತಿಹಾ ದರಜಾಗೆ ಹಿದ್ದತಿ ಕಮಕವೇ.